Zonun moi alia mai lava acham reng theinan mitin te kan poimo ani ti rao silal hum himan zonun moi ti hla asak boy de mai kan ngai tha a ti chuan o hei vikung te hianin rj upui te mitlom ngai tak tak te mu hian nuka ul thin ti ro ati adik che nimin po nimin pia loka lung leile aizol in car bike accident boy som tu mi pakhat chan chin kha ilo chhar to em avahan fel tak em aron te e lo chhar ve to ani e hetang enge ओ मि मिथलोम गाय दे छु मिरो पुयन न्या मो मि अनचन चिन हन छारते पॉइंट ऑन नो कंती उल हियल छिन नि लेलदिन पुय फल्कोन वेंग लाय हियान इन आरजे इ प्ले ले तुरखा नंगमा ले लोंगाय थावे जोंग जोंग तान ले कथ्यानते दोर पुयमि ते तान ले पार पारि पुतान कुंगते या केवाला मेंगमोयते या ले ngai thave zong zong ta na ron ti a lal din puya fal kon veng lai fm zo oi ngai sang mm2 aron ti a o ama po hi kan ngai sang atan po kan ron thlan sak ve nga la ni ole tu na chuan in rem kimi cher putin when you go home ti hla moi lung run mm maya sak kha kan ngai tha anga a he hla in ngai thak hian in mit tu ye lo ko chuak hiala ni po in ke ma ke hi chan ka dem mi alo cheu ani ole rem kimi cher put zai lo ngai thang